0: तेन मंगा जे तुझे ते आएंदे तुझे ते आएंदे तुझे ते आएंदे।
1: पौड़ी भगत रहमन पाउंदे दरस होन कीर्त गावंदे, नानक कर्मा बारे दा ढोने लहनी तावंदे, एक मूला पूजन अपना अनहोदा बनाएंदे, हाँ टाडी का नहीं जा तो हरु तम जा सताएंदे, तेन मंगा जे तुझे ते आएंदे, तेन मंगा जे तुझे ते आएंदे।